गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: शिवाजी की तलवार है, लावणी बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है. मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है. सुनिए पुणेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर संध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त कोणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजच्या भागाला सुरुवातीला आम्ही जी तुम्हाला ट्यून ऐकली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज कोणत्या वाद्याबद्दल आपण अधिक माहिती डॉक्टर स्मिता सोहनी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेणार आहोत की आजच्या भागात आपण कोणत्या चित्रपट संदर्भातली गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1981 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका उर्दू कादंबरीवर आधारित होता? नंबर दोन, 1957 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मानवतावादी मानसशास्त्रावर आधारित होता? नंबर तीन, 1972 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका अभिनेत्रीच्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो? तर आपण आज ऐकणार आहोत आजच्या भागात सारंगी या वाद्याबद्दल. मी डॉक्टर स्मिता सोनी यांचं तसंच तुमच्या सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार.

0: काही या वाद्य विषयाची माहिती श्रोत्यांना द्याल का?
1: हो जरूर. सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तंतुवाद्य यांचा अभ्यास करतोय. तंतुवाद्यांमध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं, हे तर आपण मागच्या भागात ऐकलंच. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्यांच्यामध्ये तारांचा वापर करून सुमधूर स्वरावली वाजवली जाते. या वाद्यांमध्ये बोटांचा किंवा नख्यांचा असा वापर करून तार छेडली जाते. पण काही वाद्य अशी आहेत जिथे बो किंवा धनुकली म्हणजेच गज हा तारांवर घासून स्वर काढले जातात. या प्रकारात सारंगी, व्हायोलिन, राबेका, चेलो, डबल बास अशी वाद्य येतात. म्हणजे आठवून पहा, मागच्या भागामध्ये आपण सतारीची माहिती घेतली होती ना, तेव्हा सतारीचा आवाज कसा येत होता? तर एकावेळी एक स्वर, म्हणजे त्यात सलगपणा नव्हता. आता आपण सारंगीचा जो तुकडा ऐकला त्याचा स्वर कसा सलग येत होतो आठवा? तर तो परिणाम आहे गज म्हणजेच बो नी सलग तार घासून सूर वाजवण्याचा. सारंगीची अजून माहिती तर आपण घेऊयाच, पण त्याच्या आधी एक गाणं ऐकूया का श्रोत्यांना?
0: नक्कीच ताई, आपल्या आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे होऊयात. श्रोता, 1981 मध्ये एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते उमराव जान. हा चित्रपट 1965 उमराव जान अदा या उर्दू कादंबरीवर आधारित होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यासाठी आशा भोसले यांना 29 नॅशनल फिल्मफेअर अवॉर्डमध्ये उत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले आहे. ह्या गाण्याचं शूटिंग हे लखनौ येथील नवाब वाजिद अली शाह झूलॉजिकल पार्कच्या बारादरीमध्ये चित्रित करण्यात आलं होतं. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. ऐकूयात उमराव जान या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: वा वा, सारंगीच्या साथीने गायलेलं हे गाणं अगदी प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतो. यातली अर्थता ऐकली ना श्रोते हो? आणि हेच सारंगी या वाद्याचं वैशिष्ट्य आहे बर का. सारंगी आली आहे लोकसंगीतामधनं. स्वर्गातले गंधर्व सारंगी वादन करत असल्याचा पुराण कथांमध्ये उल्लेखही आढळतो. पूर्वी नारळाची करवंटी, तारा, लाकडाची दांडी यांनी हे वाद्य बनवत असावेत. धातूचा शोध लागण्यापूर्वी मेलेल्या प्राण्यांच्या आतड्यांपासून चिवट तंतू काढून त्याचा सूर काढण्यासाठी वापर करत असावेत. लोकजीवनात हे वाद्य वाजवणारे लोक कथा सांगणारे आणि त्यानिमित्त गावोगावी हिंडणारे असे असायचे बर का. आणि या वाद्याला दो तारा म्हणायचे, कारण पूर्वी याला दोनच तारा असत. गोष्टी सांगताना हे वाद्य साथीला घ्यायचे, कारण ते आजूबाजूला सहजपणे मिळणाऱ्या वस्तूंपासून बनवत असत. शिवाय वजन जास्त नसायचं, त्यामुळे फिरता फिरता वाजवू शकत असत. भारताच्या अनेक भागांमध्ये हाताने बनवलेलं या प्रकारचं वाद्य अजूनही असतं. अगदी खेडोपाडी अशी वाद्य अजूनही बनतात. हिमालयातील गावांमध्ये अगदी सिक्कीम नेपाळ पर्यंत हे वाद्य लोकसंगीतात असतंच. मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये बनलेलं कमैचा हे पण सारंगीच्या जवळ जाणारं वाद्य आहे. राजस्थानामध्ये कमैचा आणि रावण हत्ता या नावाने थोडंसं मोठं असं एक वाद्य बनतं, ज्याचा आवाज अगदी सारंगीसारखाच आहे. तर महाराष्ट्रामध्ये गावोगावी छोटी हातात घेऊन वाजवता येईल अशा प्रकारची दोतारी अगदी जत्रेत सुद्धा आपण बघितली असेल. याच्यावरनं मला आठवतंय ऋषी, दो आखे बारा हात मधलं ते गाणं लावता येईल का तुला?
1: हो नक्कीच. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागाचं दुसरं गाणं ऐकायची. 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दो आखे बारा हात. हा चित्रपट मानवतावादी मानसशास्त्रावर आधारित होता. हा चित्रपट अजून एका गोष्टीसाठी लक्षात ठेवला जातो, ते म्हणजे लता मंगेशकर यांनी गायलेले आणि भरत व्यास यांनी लिहिलेलं ए मालिक तेरे बंदे हम या गाण्यासाठी. परंतु इथं आपण जे गाणं ऐकणार आहोत ताईंनी आता वाद्याचं वर्णन केलं त्यालाच अनुसरून ते वाद्य वाजताना ज्या गाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल का तरी गाण्याचे बोल आहेत सैया झुटों का बडा सरताज निकला. ऐकूयात हे दो आखे बारा हात या चित्रपटामधलं पुढचं गीत.

वा, काय छान होतं हे गाणं. पण असं चालत चालत गाणाऱ्या कथाकारांनाच या वाद्याची भुरळ पडली असं मात्र नाही बरं का. जरा सुधारित होत होत सारंगींनी शास्त्रीय संगीतात प्रवेश केलाय. यावर रागदारी पण उत्तम प्रकारे वाजवली जाते. प्राचीन काळापासून सारंगीचा उल्लेख आढळत असला तरी हिचं आजचं स्वरूप जे आहे ते साधारण 16व्या शतकापासून अधिक अधिक सुधारत गेलेलं असं आहे. सारंगी वाजवण्यासाठी ज्या गजाचा वापर करतात त्याला स्वच्छ केलेले घोड्याचे केस लावलेले असतात. गज व्हायोलिनच्या गजापेक्षा जाड असतो बरं का. सारंगी हे वाद्य

0: पक्ष्यांचं लाकूड पोखरून तयार करतात. साधारण 2 फूट लांबी असते. खालच्या बाजूला मंथान आणि वरच्या भागाला गळा असं नाव आहे. वरच्या भागाला प्रत्येक बाजूला खुंट्या असतात. प्राण्यांच्या शरीरातल्या आतड्यांपासून केलेला काही तारा आणि एक पितळी तार अशा तारा आधार स्वरासाठी असतात आणि रेझोनन्स ज्याला अनुध्वनी असं म्हणतात त्याच्यासाठी 15-20 तारा कधी कधी अगदी 30-40 तारा सुद्धा मुख्य तारांच्या खाली लावलेल्या असतात. बाजूला बसवलेल्या लहान खुंट्यांना या तारा पिळून ठेवतात. या तारा पितळी आणि पोलादी असून रागाला अनुसरून त्या स्वर सप्तकात लावतात.
1: ताई तुम्ही इतके सुरेख माहिती श्रोत्यांना सांगताय तर आम्हाला सगळ्यांनाच अजूनही त्याच्याबद्दल ऐकायला निश्चित आवडेल. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूयात का श्रोत्यांना?
0: हो हो.
1: आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमातलं तिसरे गाणं ऐकायचे. श्रोतो, 1972 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे नाव होते पाकीजा. पाकीजा हा चित्रपट अभिनेत्री मीना कुमारी यांच्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या चित्रपटातले सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक गाणे आहे जे गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेले होते. ह्या गाण्यामागचा आणखी एक किस्सा होता तुम्हाला तर आता तुम्हाला सांगू इच्छितो की गुलाम मोहम्मद यांनी ह्या गाण्यात व्यवस्थित तंतोतंत प्रभाव येण्यासाठी ह्या गाण्याचे जे मूळचे सारंगी वादक होते पंडित राम नारायण यांच्याकडून तब्बल 21 टेक करून घेतले होते. बघा किती महान लोक होती त्या काळची. इच्छित प्रभाव येण्यासाठी 21 टेक करून घेतले होते. ऐकूया हे सुरेख असं गाणं. गाण्याचे बोल आहेत चलते चलते यूही कोई पाकीजा या चित्रपटामधलं.

0: वा ऋषी, आज एकदम खास खास गाणी तू निवडलीस बर का। खरोखरच पूर्वी जवळजवळ सगळ्या नृत्यांमध्ये मुख्य कलाकारांच्या मागे बसलेल्या वाद्यवृंदात सारंगी वादक असायचेच, पण लोकगीतांमधली सारंगी तयार करायला अगदी सोपी होती। ती जशी शास्त्रीय संगीतात मुख्य वाद्य म्हणून पुढे पुढे येत गेली ना, तसं तसं तिचं स्वरूप थोडंसं किचकट होत गेलं बर का। याच्या आधी तिची माहिती ऐकताना आपल्याला हे लक्षात आलं असेलच, पुढे वाद्य तयार करायला जसं कठीण तसंच वाजवायलाही कठीण होत गेलं असावं, कारण आज सारंगी वाजवणारे अगदी मोजक्या प्रमाणात दिसतात। पण अजून पुढे जायच्या आधी असं एखादं गीत ऐकवता येईल का ज्यात सारंगीचा वापर मुख्य साथीचं वाद्य म्हणून केलाय?
1: नक्कीच ताई, अतिशय सुरेख गाणं आपण ऐकणार आहोत। श्रोतो, वेळ झाली आपल्या कार्यक्रमातलं चौथं गाणं ऐकायची। श्रोतो, आता आपण जे गाणं ऐकणार आहोत हे गाणं एका लता सिंग गालिब या अल्बम मधलं हे पुढचं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे। ह्या गाण्यामागचा एक किस्सा आहे तो मी आता तुम्हाला सांगतो। श्रोतो, किस्सा असा आहे की ही गोष्ट साधारणतः 1969-70 सालची असेल। हे जे सारंगी वादक होते ते त्यावेळी राजकोटच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत होते। तिथे रेडिओवरती 5-6 दिवसाचा एक महोत्सव व्हायचा, त्यामध्ये जितके काही कोणी कलाकार असतील ते सगळे या 5-6 दिवसांमध्ये तिथे एकत्र यायचे। त्यामध्ये या सारंगी वादकांनी शोभा गुरटू यांच्याबरोबर सारंगी वाजवली, त्यावेळी किशोरताई पण तिथे हजर होत्या। या दोघींनी परत आल्यानंतर चर्चा केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या सारंगी वादकाला राजकोटमध्ये राहून का उपयोग नाही, त्याला मुंबईमध्ये यायला हवं। मग या दोघींनी लता दिदींकडे जाऊन लता दिदींना ही सगळी हकीकत सांगितली आणि लता दिदींना कळता क्षणी त्यांनी राजकोट स्टेशनच्या डायरेक्टरला आणि प्रोग्राम प्रोड्युसरला फोन लावला, त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या सारंगी वादकाची मुंबईमध्ये आवश्यकता आहे। आणि अशा पद्धतीने त्या सारंगी वादकाची लता दिदींच्या सांगण्यावरून मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आली। ते सारंगी वादक मुंबईत आल्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता दिदी यांनी एक अल्बम केला, त्याचं नाव होतं लता सिंग गालिब। ह्याच अल्बम मध्ये या सारंगी वादकाला संधी दिली गेली आणि ते सारंगी वादक होते उस्ताद सुलतान खान साहब। त्यानंतर मग उस्ताद सुलतान खान साहब यांनी सारंगी ज्या गाण्यामध्ये वाजवलेली आहे त्यापैकी एक गाणं आता आपण ऐकणार आहोत। गाण्याचे बोल आहेत दर्द मिन्नत काश ई दवा। ऐकूयात एक सुरेखी गझल।

0: श्रोतो अशीच आपण सारंगी ह्या वाड्या संदर्भातली माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणार आहोत. आणि 1958 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे रुपांतर एका तमिळ नाटकामध्ये झाले आणि त्या नाटकाचे रुपांतर 1963 साली तमिळ चित्रपटामध्ये रुपांतर केले गेले. काय आहे त्याच्या संदर्भातील माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुणेरी आवाज.
1: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां बांटो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वसंध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो क्षणभर विश्रांतीला जायच्या आधी आपण ताईंकडनं या सारंगी ह्या वाद्याच्या विषयाची माहिती जाणून घेतली आणि आता पुढच्या टप्प्याकडे आपण आलेलो आपल्या कार्यक्रमाच्या, ते म्हणजे आपण आता ताईंकडनं जाणून घेणार आहोत म्युझिक थेरपीच्या पंचमीनी या वाद्याचा वापर कसा केला जातो. तर स्मिताताई,
3: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक यांची माहिती करून घ्यायला लागते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घ्यायला लागते. बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होणारे असतात आणि हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. तसं सारंगी हे काही वाजवायला फारसं सोपं नसलेलं वाद्य, त्यामुळे शक्यतो क्लायंट सारंगी शिकण्याची इच्छा दाखवत नाहीत. पण ऐकण्यासाठी त्यांना खूप पर्याय उपलब्ध आहेत. पंडित रामनारायण आणि उस्ताद सुलतान खान ही दोन नावं प्रामुख्याने घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही, कारण यांनी सारंगीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. यांचं वादन श्रोत्यांच्या अगदी मनाला भिडतं बरं का आणि ताण हलका करायला मदत करतं. शास्त्रीय संगीतातली समयचक्र नावाची कल्पना आपण मागच्या भागात बघितली होती. या समयचक्राला धरून दिवसाच्या अगदी कुठल्याही वेळेचे राग सारंगीवरती आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या आपण रात्रीच्या वेळेला ऐकला जाणारा राग यमन जो आहे त्याच्यात बांधलेलं हे आर्त गीत ऐकूया.
0: श्रोतो पुढचं जे गाणं आपण ऐकणार आहोत ते यमन रागावर आधारित आहे. 1958

1958 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते परवरिश। ह्या चित्रपटाचे पेट्रोल थान पिल्लया या तमिळ नाटकामध्ये रुपांतरित करण्यात आले होते आणि त्याच नाटकाचे रुपांतर 1963 साली प्रदर्शित झालेल्या एका तमिळ चित्रपटामध्ये करण्यात आले होते। त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते पार मांगले पार। आणि आता जे आपण गाणे ऐकणार आहोत त्याचा सुरुवातीचा सीन असा आहे की हिरो एका बैठकीवर पाठ मोरा बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये सारंगी वाद्य आहे आणि हिरो अर्थात राज कपूर। कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल गाण्याचे बोल आहेत आशू भरी ये जीवन की राह। ऐकूयात परवरिश या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: कोंडलेल्या भावना मोकळे करणारी ही दोन गंभीर मूडची गाणी आपण ऐकली. अनेक वेळेला मनामध्ये कोंडलेल्या व्यक्त न करता आलेल्या भावना या शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीताच ही जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना ते हळूवारपणे साफ करून देऊ शकतं. प्रेमात यश न आलेला हा माणूस आता मला विसरून जा असं म्हणताना स्वतःला यातून व्यक्त करतोय. अशाच आर्त धरतीचं अजून एक गाणं आपण ऐकूया.
1: श्रोतो, आता वेळ झाले आपल्या आजच्या भागातलं सहावं गाणं ऐकायची. 1958 साली वर्षी झालेला असा कोणता उर्दू चित्रपट होता जो विशेषतः अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गझल प्रकाराची गाणी आणि मधुर संगीतासाठी ओळखला जात होता? श्रोतो, 1958 साली एक उर्दू चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते अदालत. हा चित्रपट विशेषतः अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गझल प्रकारची गाणी आणि मधुर संगीतासाठी ओळखला जात होता. त्या चित्रपटातलं आता पुढचं गीत आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्याचे बोल आहे यू हसर दोन के दाग. चला तर मग ऐकूयात अदालत या चित्रपटामध्ये.

0: ताई, आतापर्यंत आपण श्रोत्यांना जी काही तीन गाणी ऐकवली ती थोडीशी मला दरध्वरी वाटली. तर आजचं जर आपण सारंगी हे वाद्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशीच दुःखी गाणी आहेत का?
1: नाही असं काही नाही. आता या वाद्यात सगळे भाव अगदी स्पष्टपणे व्यक्त करता येतात हे आपण जसं म्हणलो तसं समयचक्रानुसार सगळ्या प्रकारचे रागही याच्यात वाजतात. आता एखादं मस्त हलकं फुलकं गीत ऐकायचं का?
0: चालेल. श्रोत्यांना आता एका हलका फुलका गाण्याकडे घेऊन जाऊया. स्वतः 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता त्याचे नाव होते काश्मीर की कली आणि ह्या चित्रपटाचा तेलगूमध्ये शृंगारा रामुडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. सगळ्यात आधी त्याची थोडीशी किस्सा तुम्हाला आता सांगतो की सगळ्यात आधी शंकर जयकिशन यांची संगीतकार म्हणून निवड करण्यात आली होती परंतु जेव्हा ओपी

आंबेडकर यांनी त्यांच्या काही रचना शम्मी कपूर यांना ऐकायला लावल्या तेव्हा ओपी नय्यर यांना लगेचच चित्रपटाचे संगीतकार म्हणून निवडण्यात आले. पुढील गाण्याचे जे आपण ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे नेहरू पार्क श्रीनगर येथे झाले आहे आणि ह्याच चित्रपटामधून शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. कधीची श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत दिवाना हुआ बादल. चला तर मग ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आता प्रेमातला विरह पहा ना, प्रियकर तिच्या चित्रात तिला शोधतोय आणि वाट बघताना तो विरह अगदी मधुरपणे सांगतोय. हा गोडवा सारंगीने किती सुरेख व्यक्त केलाय बघा.
1: ताईंनी आपल्याला आता जे एक्सप्लेन करून दिलं त्याच रिलेटेड आपल्या कार्यक्रमाचं हे 8वं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवतोय. 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मुघल सम्राट शहाजहानच्या ऐतिहासिक दंतकथेवर आधारित होता? श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं ताजमहाल. हा चित्रपट मुघल सम्राट शहाजहानच्या ऐतिहासिक दंतकथेवर आधारित होता. हा चित्रपट एक व्यावसायिक हिट चित्रपट होता, परंतु मुख्यतः हा त्याच्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या संगीतासाठी लक्षात ठेवला जातो. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मोहम्मद रफी साहेबांनी आणि गाण्याचे बोल आहेत जो बात तुझमे है. चला तर मग ऐकूयात ताजमहल या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: हा सारंगीचा भाग त्याच्या संदर्भातली माहिती आणि ती म्युझिक थेरपीच्या पॉईंट कशा पद्धतीने वापरली जाते याचं खूप छान पद्धतीने आपल्याला विश्लेषण करून ताईंनी सांगितलेलं आहे. आणि असंच आपण पुढच्या भागात सुद्धा आम्ही एका नवीन वाद्यासह तुम्हाला भेटायला येणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यात तुम्ही अवश्य आमच्यापर्यंत पोहोचू शकता. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया आम्ही रेडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत ऐकू शकणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर देतोय 7414991985. पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो 7414999185. श्रोते हो, स्वर संध्या या मालिकेतली सतार ह्या वाद्याची माहिती आमच्या एका श्रोत्यांनी ऐकली आणि त्या श्रोत्यांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवलेली आहे. त्या श्रोत्यांचे नाव आहे मनमोहन नागेश आंबेकर, हे शिवाजीनगर भागामध्ये राहतात. यांनी आपल्याला पाठवलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत.
1: आपला स्वरसंध्या कार्यक्रम ऐकला, छान होता. त्यामध्ये गैड या सिनेमा बाबत तसेच सिकार या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाबत माहिती समजली. अशाच वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम व्हावेत अशी विनंती आहे. धन्यवाद.
0: श्रोतो, जाता जाता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं तुमच्यासाठी सोडून जातो. अतिशय सुरेख गाणं आहे बूट पॉलिश या चित्रपटामधलं. थोडस विनोदी अंगाने जाणार राग दरबार मधलं हे गाणं तुमच्यासाठी सोडून चाललोय. गाण्याचे बोल आहेत लपक छबक. ऐकूयात हे कार्यक्रमाचं शेवटचं गाणं. पुढच्या भागात नवीन माध्यासह आणि काही जुन्या हिंदी मराठी गाण्यांसह आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
3: खाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

0: अहो ऐकलं
1: नमस्कार, अलकप्रेमी रसिका श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मिळेल. अलक तुमची, रसिक श्रोते हो झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज 5 ऑक्टोबर 2025 प्रयोग क्रमांक 173 आणि आणखीन एक अत्यंत महत्वाचं विशेष, 4 वर्ष पूर्ण होऊन आपण 5व्या वर्षात पदार्पण केलेला हा आजचा 5व्या वर्षातील पहिला कार्यक्रम. अलकप्रेमी रसिक श्रोते हो किती किती किती कौतुक करून किती तुम्हाला धन्यवाद देऊ. तुमच्या ऋणात आरजी जगदीश अखंड बुडालेला आहे आणि कायमचा तो तुमच्या ऋणातच राहणार आहे, कारण केवळ तुमच्या आणि तुमच्यामुळेच 4 वर्षाचा टप्पा ओलांडून 5व्या वर्षात आणि 173व्या प्रयोगाकडून आता हळूहळू आपण 200व्या प्रयोगाकडे झेपावतोय. तोही टप्पा आपण यावर्षी पूर्ण करून अलकप्रेमी रसिक श्रोते हो अलककार मित्रांनो असंच प्रेम देत राहा, उदंड प्रेम करत राहा आणि कार्यक्रम दिवसेंदिवस असाच तुमच्यामुळे बहरत राहील याची ग्वाही आरजी जगदीश तुम्हाला देतो. दसरा झाला, 3 ऑक्टोबरला आपला कार्यक्रम 4 वर्ष पूर्ण करता झाला आणि आता 5व्या वर्षात खरंच खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की एकाच रेडिओ पुणेरी आवाज या एकाच वाहिनीवर गेल्या 4 वर्षांपासून हा कार्यक्रम केवळ तुमच्यामुळे आरजी जगदीश सादर करू शकत आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पहिल्या अलककडे, जी आपल्याला पाठवले अलककार आदिती धोंडी मसूरकर कुडाळ सिंधुदुर्ग यांनी. अलककार आदिती लिहितात, सारे काही विसरून तिने मैत्रीचा एक हात पुढे केला पण त्याच क्षणी तिच्यावर झालेला अन्याय व तिच्यामुळेच तिने सहन केलेल्या यातना याचे संपूर्ण चित्र तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. पुढे केलेला हात मागे घेत झटकन पावले मागे सरत ती निघून गेली. वा, अलककार आदिती आधी तिने हा विचार करायला हवा की आपल्यावर किती आणि कसा अन्याय झाला, अत्याचार झाला आणि काढता पाय घेतला. मी तर म्हणतो पाय मागे घेतला, पाऊल मागे घेतलं म्हणजे तिने काळाची पावलं अचूक ओळखली आणि आजची स्त्री ही अशीच असते, अशीच आहे आणि तिने असंच राहायला हवं. खूप छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पिंपरी चिंचवड वाल्हेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन यांनी. अलककार कल्पना लिहितात, 50 वर्ष एकत्र कुटुंबात राहून एकमेकांच्या संगीत प्रेमाने दिवस घालवले होते. अचानक मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणणाऱ्या मुलांनी त्यांचीही वाटणी केली. अलककार कल्पना, मला कल्पना तितकीशी रुचली नाही पण खरंच आहे, अलीकडच्या काळामध्ये आई वडिलांची वाटणी केली जाते. 6 महिने माझ्याकडे राहा, 6 महिने भावाकडे राहा, किंवा आई माझ्याकडे बाबा तुझ्याकडे, किंवा कधी बाबा माझ्याकडे कधी आई तुझ्याकडे, आई वडिलांची वाटणी आपण करतो आणि आई वडिलांनी कमवून ठेवलेल्या मध्ये वाटणी सुद्धा आपण मागतो. आपण मग आई वडिलांनी जे कर्ज फेडलं त्याचा वाटा आपण कधी उचलला का? आई वडिलांनी जन्म दिला त्याचं ऋण आपण कधी फेडलं का? आणि ते आपण असं फेडणार असू तर तुम्ही करंटेच नाही का? चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नेरूळ नवी मुंबई येथून अलककार शैलजा करोडे यांनी. अलककार शैलजा लिहितात, महापूर पावसाची अवकृपा दुष्काळ त्रस्त होता, कर्क बाजार झाला होता. यावर्षी हंगाम चांगला आला, आता आपले दैन्य दारिद्र्य फिटेल म्हणून तो आनंद

होता आणि त्या रात्रीचा आभाळ फाटून धो धो तो कोसळला. त्याच्या शेतातील पिके त्याच्या सोनेरी स्वप्नासह वाहून गेली होती. अलंकार शैलजा, समाज भान जपणारी तुमची अलक अलीकडेच मराठवाडा विदर्भ मध्ये धो धो कोसळलेल्या पावसाने शेतीचं केलेलं नुकसान आणि शेतकऱ्यांची वाहून गेलेली शेती तुम्ही नजरेसमोर त्या ठिकाणी आणलीत. खरंच ते दैन्य, ते दुःख, ते दारिद्र्य शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असणार आहे का? कधी त्यातून ते बाहेर पडतील किंवा कधी त्यातून त्यांना बाहेर पडायला मिळेल की नाही मिळेल? चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून, ज्या आधी अमरावतीत जात होत्या. अलककार भैरवी रेळे यांनी, अलककार भैरवी लिहितात, गेल्या 20 वर्षापासून चालू असलेला खटला आज तुझ्यामुळे आपल्या बाजूने लागला. जी जमीन आपल्या हक्काची, आपली वडिलोपार्जित होती, आपलं भूषण होतं, सावकारांनी जबरदस्तीने हडपली होती. तुझे कसे आणि किती आभार मानावे, त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होते. आभार कसले मानते बाबा, आभार कसले मानता बाबा, यासाठीच तर मी वकील झालो, आपल्यासारख्या अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी. नवदुर्गेचं असं रूप आज तिचे बाबा बघत होते. वा अलककार भैरवी, तुमची अलक झाल्यानंतर अलक वाचताना मला असं नेहमी वाटतं, ही अलक शेवटी घ्यावी आणि कार्यक्रमाची भैरवी त्या ठिकाणी सादर करावी. खरंच तुमचे मानावे तितके उपकार कमी आहेत, आभार कमी आहेत. आणि त्या नवदुर्गेला मानाचा मानाचा मुजरा, तिने इतक्या वर्षांपासूनची पडीत जमिनीची केस तो दावा जिंकला आणि आपण कुठेच कमी नाही हे सिद्ध करून दाखवलं, म्हणून मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलक, जे आपल्याला पाठवले होमगाव सातारा येथून, अलककार रघुनाथ आनंदराव भिसे यांनी. अलककार रघुनाथ लिहितात, आपण स्वतः अडाणी असल्यानं खूप काबाड कष्ट करून मुलाला उच्च शिक्षण दिलं का? तर मुलगा गरिबीची जाण ठेवून आपली परिस्थिती बदलेल, पण कालांतराने सारं चित्रच बदललं आणि आई वडिलांना वृद्धाश्रम ठेवून पत्नीसोबत परदेशी स्थायिकही झाला. आजही शिक्षण चांगलं की वाईट हा प्रश्न त्यांना पडलाय. अलककार रघुनाथ, शिक्षण वाईट नाही हो, त्याने शिक्षण वाईट पद्धतीने घेतलं असं आपण म्हणायला पाहिजे. त्याने शिक्षणातून त्या ठिकाणी क्षण वेचले नाहीत जे त्याने आई वडिलांबरोबर त्या ठिकाणी आनंदात उपभोगले होते. आई वडील काबाड कष्ट करून त्याला शिकवत होते, त्याचे पांग त्याने फेडले नाहीत. शिक्षण वाईट नाही हो, प्रवृत्ती वाईट आणि ती कोणामध्ये असू शकते. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया अलककार अरुणा दुग्दलवार दिग्रस यवतमाळी. अलककार अरुणा लिहितात, तिने जड पावलाने वाडा सोडला पण आठवणी मात्र धावत येऊन तिला घट्ट बिलगल्या. वा वा अलकार अरुणा, किती भव्य दिव्य मांडता तुम्ही करुणा. म्हणजे इथे वाड्याच्या मनात काय आलं असेल, माणसांना त्या ठिकाणी गहीवर फुटला नाही पण पाझर वाड्याला फुटला. वाड्याला जिवंत केल्याबद्दल अलकार अरुणा तुम्हाला मानाचा मुजरा. आणि त्या आठवणी मात्र धावत येऊन घट्ट बिलगल्या, किती सुंदर वाक्य लिहिलं तुम्ही, भाषिक सौष्ठव सुद्धा जबरदस्त. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, मुक्काम पोस्ट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून अनुपमया टोपणनावाने लिहिणाऱ्या अलककार सौ स्वाती कारले पहिल्यांदाच आपल्या अलकची झलक या कार्यक्रमात अलक पाठवत आहेत. अलककार स्वाती, पुणेरी आवाज 107.8 FM अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत. पहिली अलक पाठवल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद आणि सतत अलक पाठवत राहा. अलककार स्वाती लिहितात, 70 पार केलेली ती ऐकायला कमी येण्याबरोबर अल्झायमरच्या व्याधीने त्रस्त. पेन्शन मिळत होती म्हणून मुलगा व सुनेने गावाकडील घरात रवानगी केली. घरकामाला येणाऱ्या बाईंनी ऋणानुबंधाची जाणीव ठेवून स्वतःच्या घरात प्रेमाचा आसरा दिला. अलककार स्वाती नक्षत्र आहात तुम्ही, स्वाती नक्षत्र, खूप छान पद्धतीने अलक मांडलीत. खरंच पाझर फुटतो ना तो मला अलीकडे असं वाटायला लागेल, रक्तापेक्षा मानलेले नात्यांना जास्त. माणूस की रक्तात असावी लागते, नात्यात असेलच याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. तुमची अलक मानाचा मुजरा देण्यात मला भाग पाडणारी आहे. उत्तम, दमदार आणि पहिल्याच प्रयत्नात छान लेखन केलंय. खरंच त्या घरकामाला येणाऱ्या बाईला माणूस की मानवता आणि सहिष्णुता आणि ते मातृप्रेम जिवंत

त्याबद्दल मानाचा मानाचा मुद्रा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळू या पुढच्या अलककडे जे आपल्याला पाठवले. लोकमित्र नगर नांदेड वसमतकर, अलककार सौ बालिका हरणाप्पा बरगर. अलककर बालिका, नांदेडला खूप पाऊस पडला, विचारपूस करतो की काय तुमच्याकडे कसं होतं, तुम्ही कसे होतात, सुरक्षित होतात? अलक पाठवली याचा अर्थ सुरक्षित नक्की असणार, पण तरी काळजी घेत राहा. आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी बरंच काय काय जमा करून गोळा करून पाठवलं आहे, ती आमची एक छोटीशी मदत. अर्थात असं म्हणू म्हणू नये की दान देऊ नये आणि दिलं तर ते कोणाला सांगू नये. पण आता मी सहज विषय निघाला म्हणून सांगितलं की खरंच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मदत आली असेल, पण ती केवळ त्या ठिकाणी आर्थिक किंवा वस्तुरूपाची मदत असेल. आत्मविश्वास मात्र तुमचा तुम्हाला परत आणायचा आहे आणि तो तुम्ही नक्की आणाल. अलकर बालिका लिहितात, काल आम्ही शेतातल्या वड्यापाठी थांबलो होतो. वड्यापाठी दूरवर नजर टाकली असता काहीतरी वाहत येत असलेलं दिसलं. आम्ही साखळी धरून पाण्यात खंबीरपणे उभे राहिलो आणि पाच सहा मेंढ्यांना वाचवण्यात यश आलं. अलककर बालिका, मी तुम्हाला म्हणतो तुम्ही अलकच्या आहात, महानगरपालिका. ते अशासाठीच की तुम्ही अतिशय उत्तम लिहिता, दमदार लिहिता. खरंच माणुसकी, सहिष्णुता, मानवता सगळं मान्य आहे, पण त्याचबरोबर पशुप्रेम अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी या पद्धतीने आपण जीव जनावरांना जीव लावला पाहिजे, त्यांचाही जीव वाचवला पाहिजे, कारण ती मुकी आहेत, त्यांना त्या ठिकाणी कोण वाचवणार असा प्रश्न त्या ठिकाणी येतो. आणि आपण त्याचं उत्तर शोधलं, मानाचा मानाचा मुजरा तुमच्या अलकला, तुमच्या अलक मधल्या त्या पशुप्रेमाला, तुमच्या अलक मधल्या त्या भूतदयेला. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळू या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले तालुका जिल्हा पालघर येथून अलककार सौ दीपाली दिलीप पिंपळे यांनी. अलककार दीपाली, काय हो, कशा रुजता हो अशा, आणि किती दिवसानंतर, किती महिन्यानंतर अलक पाठवताय? मी नाही येणार पालघरला आल्यानंतर तुमच्याकडे, पण अलक मात्र नियमितपणे पाठवत चला. अलककार दीपाली लिहितात, राजाला खराब अक्षरासाठी बाई आणि घरी आई रोज ओरडायच्या, पण राजूने सुधारणा केली नाही. एक दिवस फळ्यावर त्याने सुंदर अक्षर हाच खरा दागिना हा सुविचार वाचला आणि त्याने अक्षर सुधारायचे ठरवले. वा अलककार दीपाली, मला आवड घ्या तुमची, तुमचं तंत्र, तुमचे टेक्निक, तुमचं त्या ठिकाणी धक्का देणं खरंच छान आहे. म्हणजे अलग त्या ठिकाणी अशी वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल किंवा तत्वज्ञान असंही शिकवता येतं, असंही शिकता येतं, खरंच खूप सुंदर, खूप छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अंजू या टोपणनामध्ये लिहिणाऱ्या रत्नागिरी येथील अलककार अंजली वेंगुर्लेकर यांनी. अलककार अंजली लिहितात, आज खूप पाऊस पडत होता, ऐनवेळी ट्रेनने बंद पडून त्यात भरच घातली होती. तसंही रात्रीची शेवटची ट्रेन होती, त्यामुळे गाडीत कोणीच नव्हतं. तो ट्रॅकवर साचलेल्या पाण्यात उडी मारायच्या तयारीतच होता, तेवढ्यात मागून आवाज आला, थांब, अशा काळ्याकुट्ट अंधारात भर पावसात पाण्यात उतरू नकोस. त्या आवाजाने त्याने पुढे टाकलेलं पाऊल मागे घेतलं आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्याशिवाय डबळ्यात कोणीच नाही. अलक रंजनी भयकथा, भय अलक कथा, अलक भय अलक अलीकडे खूप जणी द्यायला लागल्यात, पण त्या का माहीत नाही रुसल्यात. कदाचित त्या ठिकाणी कोणाचं ते ऐकून रुसले असतील, पण भयकथा. मी खरं सांगू, तुमची अलक ऐकताना त्याने त्या आवाजाने त्याने पुढे टाकलेलं पाऊल मागे घेतलं आणि त्याच्या लक्षात आलं त्याच्याशिवाय डब्यात कोणीच नाही, हे वाचताना माझ्या अंगावर सरकन काटा आला, सरकन काटा आला. आणि मी विचार केला, बापरे कोण होत, मग तो नक्कीच आत्मा असेल, नक्कीच त्या ठिकाणी ती व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीला आतापर्यंत ट्रेनमध्ये पडून मृत्यू आला असेल किंवा त्या अंधारामध्ये त्या ठिकाणी चाक पडून मृत्यू आला असेल, आणि तो त्याला सावध करतोय. आपण म्हणतो भूत नाही आहे, पण आत्मा मात्र नक्कीच आहे, आणि तो त्या ठिकाणी आत्मा मात्र नक्कीच आहे, तो मात्र आपल्याला इथे सिद्ध करता येतो, आत्मा कधी नष्ट होत नाही. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, भय अलक नंतर वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथील अलककार अपर्णा राजेश परदेशी यांनी. अलककार अपर्णा लिहितात, तू फक्त अमावस्येलाच का लुप्त होतोस? तिने कुतूहलाने चंद्राला विचारले. कारण रोज उपलब्ध राहिल्याने आपली किंमत कळत नाही, म्हणून एक दिवस मी नसलो तर सगळीकडे अंधार पसरतो, तेव्हा कुठे माझी किंमत सारांना कळते. तो धरेकडे पाहून गालात नगरात हसला. वा वा वा, अलककार अपर्णा चंद्र परदेशी गेला असेल आणि म्हणून कदाचित त्या ठिकाणी तो रुसला नाही तर तो धडा शिकवत असेल.

खरंच आहे, नसल्यानंतर खऱ्या अर्थाने किंमत कळते. म्हणजे असं होतं बघा, अलगची झलका कार्यक्रम नसला की मग माझे अलगकार मित्र आवर्जून विचारतात, सर आज नाही, सर आज नाही. आणि मग पुण्यावाली मंडळी सुद्धा केवळ रेकॉर्डिंग ऐकतात. रेकॉर्डिंग पेक्षा मी त्यांना म्हणतो की तुम्ही नक्कीच रेडिओवर ऐका. म्हणजे प्रत्यक्ष ऐकणाऱ्यांची संख्या वाढली की आपल्या कार्यक्रमाच्या आनंदामध्ये आणखीन भर पडेल आणि कार्यक्रम कधीच बंद केला जाणार नाही पुणेरी आवाज या प्रशासनाकडून. म्हणून आपल्याला आपली किंमत कळवायची असेल, आपल्याला आपली किंमत माहिती करून घ्यायची असेल, तर असं कधीतरी रुसणं फुगणं, कधीतरी त्या ठिकाणी अबोला धरणं, कधीतरी त्या ठिकाणी लांब जाणं, दूर जाणं असं गरजेचं असतं. खूप सुंदर अलग करा, पण अशाच अलग पाठवत राहा. धन्यवाद. ऐकत राहा पुणेरी आवाज.

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात अर्जित जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, कार्यक्रमाला 4 वर्ष पूर्ण होऊन आपण 5व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि आज आपण 5 ऑक्टोबरला प्रयोग क्रमांक 173 सादर करतोय। आतापर्यंत एकापेक्षा एक झकास, बहारदार, रुबाबदार, मजेदार, तजेलदार अलग तुम्ही ऐकल्यात। तुम्ही अर्थात

फलक बद्दल ज्या प्रतिक्रिया देतात आणि त्या देत राहा, कारण तुमचा प्रतिक्रिया तुमच्या प्रतिक्रिया हाच आरजे जगदीशसाठी प्रसाद असतो. चला तर अधिक वेळ न घालवता आरजे जगदीश वळतोय पुढच्या आलेखकडे, जे आपल्याला पाठवले ठाणे येथील अनामिका टोपण नावाने लिहिणाऱ्या अलंकार विद्या कुंभार यांनी. अलंकार विद्या लिहितात, न्यायालयीन प्रक्रिया पार पडत असताना आपण हरणार असाच तो विचार करत होता. अचानक तिथे काही साक्षीदार आले आणि नंतर न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला आणि त्याने मनाशीच हे कसे काय शक्य असा प्रश्न केला. तुझी बाजू खरी आणि भक्कम होती, तुझ्याचसाठी मला इथे यावे लागले, सत्य त्याचे अस्तित्व दाखवत म्हणाले. अलंकार विद्या खूप सुंदर, म्हणजे सत्य प्रत्यक्षात त्या ठिकाणी बाजू दाखवायला आलं, याचा अर्थ सत्य मेलेलं नाही आणि सत्य कधी मरणार नाही, सत्याची चाळ कोणाला कोणाला असतेच आणि ती कायमची राहणार आहे, सगळे भ्रष्ट झाले नाहीत, मुठभर जे सत्यवादी आहेत ते असत्यवादींना पूर्ण होणार आहेत, अशी तुमची आदत आहे आणि वेगळ्या प्रकारची आदत आहे, म्हणून तुम्हाला मानाचा मुचरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, या पुढच्या आलंकडे जे आपल्याला पाठवले वडगाव घेनंद पुणे येथून अलंकार चंद्रकला सुनील गांधीले यांनी. अलंकार चंद्रकला लिहितात, धर्म ताई घटातल्या देवीची आरती का करायची आहे, करायची आहे का? आम्ही परंपरेनुसार तुमच्या घरी येतो आरती करण्यासाठी. हो करा ना, ती उत्तर आहे. आरती झाल्यावर 151 रुपये तुम्हाला द्यावे लागतील, असे तो म्हणाला. तिने तिच्या इच्छेनुसार त्याला ओवाळणी दिली. अलंकार चंद्रकला खरंच आहे, 151 का द्यायचे? मला वाटतं ते मी देईल, परमेश्वर ते मान्य करून घेईल आणि मान्य करून घेईलच, कारण परमेश्वर हा पैशाचा भुकेला नाही, तो केवळ भावाचा भुकेलेला आहे. खूप छान, खूप सुंदर. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळू या पुढच्या अलककडे. पेशाने शिक्षक असलेल्या पुसद जिल्हा यवतमाळ येथील अलककार मनोहर गंगाराम राठोड. अलककार मनोहर लिहितात, तो जरा रागानेच म्हणाला, काय हो बाबा तुम्हाला आत्ताच तर सांगितलं, पुन्हा काय विचारताय? तो पण लहानपणी एकच प्रश्न 10 वेळा विचारायचाच मला, पण प्रत्येक वेळी मी तुला हसून लाडानेच उत्तर दिली. अलककार मनोहर शिक्षक आहात, शिकवून गेलात. खरंच आहे, आपण लहानाचे मोठे होतो आणि मोठ्यांचे लहान होत नाहीत, ते मोठेच राहतात, पण मोठ्यांचा उपमर्द अपमान करण्याची संधी मात्र आपण सोडत नाही. मग आपण काय कमावलं हा प्रश्न विचारायला हवा. खरंच आई वडील न थकता आपल्या खस्ता खातात, आपल्या प्रश्नांची उत्तर देतात आणि त्यात तेच आई वडील आपल्या नंतर नकोसे का होतात असा प्रश्न पडतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले वारजे पुणे 58 येथून अलककार अंबादास ठाकूर यांनी. अलककार अंबादास लिहितात, त्याचे दिवसांचे विधी आटोपताच तिच्या डोळ्यातून आषाढ सरी ओसू लागल्या होत्या. एवढ्यात तिच्या लहानग्या मुलीने तिच्याकडे खाऊ मागितला होता आणि अचानक तिचा चेहरा बदलला, त्या चेहऱ्यावर एक निर्धार दिसू लागला. त्यानंतर आस्तोपवत त्या मुलीची सासरी पाठवणी करेपर्यंत तिने एकदाही डोळ्यात अश्रू येऊन दिले नव्हते. वा अलंकार अंबादास, स्त्री जन्माही तुझी कहाणी, नयनात तुझ्या सदैव पाणी. असं का आपण रडगाळी का द्यायची, आपण खंबीर कधी व्हायचं? स्त्रीने स्वत्वाचा शोध कधी घ्यायचा, सत्वाचा शोध कधी घ्यायचा आणि तो घेतलाच पाहिजे, हा विचार मांडणारी तुमची अलक या नवदुर्गेमध्ये मला आवडली आणि तिने त्या ठिकाणी डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, म्हणून तिला मानाचा मानाचा मुचरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळू या पुढच्या अलक जे आपल्याला पाठवले पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून अलककार वाय के शेख यांनी. अलककार वाय के लिहितात, तिने अखेरच्या क्षणी आपल्या डॉक्टर मुलाचा हात हातात घेत म्हटले, तुला आम्ही अनाथ आश्रमातून आणले होते, तूही अनाथ आश्रमातील मुलीशी लग्न कर. त्यानेही आईचा शब्द पाळला. वा अलककार वायके मानाचा मानाचा मुजरा. म्हणजे बघा, शेवटपर्यंत जाणून दिलं नाही, खरं म्हणजे शेवटी नसतं सांगितलं तरी चाललं असतं. ही अलक आणखीन उठावदार झाली असती, तिने एवढंच सांगितलं असतं, तू अनाथ आश्रमातील एखाद्या मुलीशी लग्न कर, तरी सुद्धा वाचकांना रसिकांना त्याला अनाथ आश्रमातून आणलं होतं हे कळलं असतं, हे लक्षात आलं असतं. इथे अलक थोडीशी फसली असं मला वाटतं. बाकी तुम्ही जबरदस्त आहात, हुशार आहात, समजूतदार आहात, तुम्हाला माझ्या सांगण्यातला भाव नक्कीच कळला असेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळू या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार संजय उपासने यांनी. अलककार संजय, तुमची मुलगी सुद्धा अलकली इथे आणि ती छान अलकली इथे, पुढच्या वेळेला म्हणजे 15 दिवसानंतर मुलगी आणि वडील दोघांची अलक येऊ दे, मला अलकच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आणखीन आनंद मिळतो, आनंद

असतो, मजा येत असते. अलकर संजय लिहितात, अगं सायंकाळी कामावरून आले की ते अतिशय थकलेले असतात, भूकही लागलेली असते त्यांना. असं म्हणून पत्नीने शिऱ्याने भरलेली ताटली आपल्या बहिणीच्या हातात ठेवली. हे सारं त्याला आता अंघोळणी पडलं होतं. 40 वर्ष संसाराचा गाडा याच 2 चाकांवर इथपर्यंत आला होता. अलकर संजय, दिव्य दृष्टी आहे तुम्हाला, म्हणजे खूप छान आलं. काय नवरा बायकोतील त्या ठिकाणी ऋणानुबंध, त्यातलं अतूट नातं, अनमोल असे त्यांचे क्षण अगदी सहज तुम्ही शब्दांकित केलेत, शब्द चित्र रेखाटलं. खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते ओळ्या पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले. आर के नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलकर श्री बाळ माने यांनी. अलकर बाळ लिहितात, काल भर दुपारी घराच्या गेट बाहेर एक भिकारी उभा होता. बिचारा खूपच भुकेलेला दिसत होता. चटकन त्याच्या मनात विचार आला, आता त्या भिकाऱ्याची भूक मिटवणे तर गरजेचे आहे, पण उदरनिर्वाहासाठी त्याला एखादा रोजगार मिळवून देणे त्याही पेक्षा गरजेचे आहे. अलकर बाळ, तुम्ही बाळ आहात हो, अलकर बाळ आहात, पण अलकचे बाप आहात. किती सुंदर अलक आहे. म्हणजे बघा, एकीकडे त्याने मदतही केली, पण दुसरीकडे त्याने विचार केला की मी याला रोजगाराचं साधन मिळवून देईन, म्हणजे याचा कायमचा प्रश्न मिटू शकेल, कोणत्याही प्रकारची अडचण याला येणार नाही. किती सुंदर, किती उमदय, किती दमदार मानाचा मुजरा तुमच्या अलकला. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले गोवा म्हापसा येथून अलका डॉक्टर आरती दिनकर यांनी. अलककर आरती लिहितात, अंतुर रस्त्याने जाताना त्याला रस्त्यावर केळ्याचे साल दिसले. त्याच्या मनात विचार आला, या केळ्याच्या सालावरून मी तर पडत नाहीये ना, मला काय करायचं. त्याच रस्त्यावर परत येताना अंतू त्या केळ्याच्या सालावरून घसरला आणि त्याचे पायाचे हाड मोडले. वा अलकार आरती, आरती उतरली पाहिजे त्या अंतूची. मी आरती दुसऱ्या अर्थाने म्हणतोय, पण खरंच आरती मात्र तुमची झाली पाहिजे, कारण तुम्ही उत्तम संदेश तिरकस शैलीतून दिलात, उपहासात्मक दिलात. आपण पडत नाही, आपलं काय जात आहे असं म्हणून आपण बरंच काही गमवतो. आपल्याला ते लक्षात येत नाही की आपण काय नेमकं गमवलंय आणि किती त्या ठिकाणी आपण मागे सोडून आलो आहोत. खरंच आहे, पडला ते वाईट झालं, पण एक आरती त्याला धडा मिळाला, हाड मात्र नसतं मोडलं तर बरं झालं असतं, शिक्षा मिळाली पडला असता तरी चाललं असतं. ठीक आहे, मर्जी लेखकाची. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नागपूर येथून अलकर उज्ज्वला धांडे यांनी. अलकर उज्ज्वला लिहितात, त्या दिवशी त्याची 3 वर्षाची बहीण भुकेने व्याकुळ झाली होती. अनायसे तो शिवरात्रीचा दिवस होता. अचानक त्याचे डोळे चमकले, तो धावत मंदिराच्या मागे गेला आणि पातेलं भर दूध घेऊन आला. अलकर उज्ज्वला, उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला, लिहित राहा आणि लिहितच राहा, कारण तुम्ही जितकं लिहाल तितक्या परिपक्व व्हाल, प्रगल्भ व्हाल. म्हणजे बघा, देवाला दूध वाहू नये असं नाही आहे, पण त्यातलं थोडस जर त्या मुलाला मिळालं असतं तर त्याला मंदिराच्या मागे जावं लागलं नसतं आणि ते त्या ठिकाणी ते वाहतं दूध त्याला त्यातून घ्यावं लागलं नसतं. पण तुम्ही एक वेगळा विचार मांडलात, खूप छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले हृदय जॉक या टोपणनामाने लिहिणाऱ्या अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे. 5 ऑक्टोबर 2025 आपण साहित्य संमेलन घेत आहात. साहित्यांचा मेळावा त्या ठिकाणी साहित्यिकांचं जमणार आहे, मांदी आई त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि एक प्रकारचा हा रथ तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हाकताय, यासाठी तुम्हाला पुणे देवाध्यक्ष 7 पंढरीनाथच्या वतीने मानाचा मुजरा, खूप खूप तुमचं अभिनंदन. अलकर अमरदीप लिहितात, बापापासून तोडलेली लहान लेख हंबर्ड अपडत स्मशानात आली. आकाशाकडे पाठ देवाला म्हणाले, तुझे पण वडील मरतील. चितेवरती लाकडं बाजूला झाली, बाप उठला आणि मुलीला मिठी मारली. अलकर अमरदीप, बापाचं आणि मुलीचं प्रेम अतूट, अनमोल आणि कधी न संपणारं असतं. टाहो फोडला त्या मुलीने, देवाला शाप दिला आणि बाप जिवंत केला, आणखीन काय हवं. खूप सुंदर, विचार करायला लावणारी अशी अलक, अभिनंदन, धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवली आहे. पहिल्यांदाच गोंदिया येथून अलकार श्री किशोर कुमार मलेवार यांनी. अलकर किशोर कुमार, अलकची झलक कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात पहिल्यांदाच अलक पाठवल्याबद्दल तुमचं स्वागत.

स्वागत, अभिनंदन, धन्यवाद आणि नियमितपणे अलक पाठवत राहा. अलक किशोरीतात बाबा सायंकाळी कामात आल्यावर कामाचे कपडे खुंटीवर टांगून ठेवल्याने बाबाचे शर्ट मधील खिशातील काही चिल्लर पैसे दररोज गाळ झाल्यावर नवरा बायको भांडण व्हायचे. मुलाला तंबाखू खव्याचं व्यसन झाल्याने तो अलगद बाबांचे पैसे चोरून न्यायचा. मुलाने शाळेत मुक्तिपथ तंबाखूचे दुष्परिणाम ऐकून तंबाखू खर्रा खाणे सोडून बाबांचे पैसे चोरणे बंद केल्याने त्यांचे आई बाबाचे भांडण बंद झाले. अलकर किशोर कुमार मला राहून वाटतंय आठवतंय अशाच प्रकारचे अलग मी याच्या आधी सादर केले. पण खरंच आहे, आपण कोणाचं म्हणजे वड्याचं तेल आपण वांग्यावर कसं काढतो, आपण कोणाचं त्या ठिकाणी कोणाला पाप फेडायला लावतो हा विचार तुम्ही तुमच्या अलग मधून मांडलाय. तसं बघायला गेलं तर अलग मधला विचार जुना आहे, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडत राहा आणि नियमितपणे अलग पाठवत राहा. प्रगल्भ व्हा, प्रौढ व्हा, अलगची ताकद ओळखा. अलग कर मयुरेश, अलग कर विश्वेश, अलग कर विद्या, अलग कर वनगे कुटुंबीय, अलग कर हेमंत कुलकर्णी, किती तरी नावं मी सांगू शकतो. खरं म्हणजे अजून नावं सांगता येतील. अलग कर अमरदीप आहेत, अनेक अलगकार यांच्या अलग ऐकत राहा. आमच्या अलगकार अरुणाद्वयी आहेत, यांच्या अलग ऐकत राहा. तुम्ही अशा अलग वारंवार ऐकल्यात तर त्या ठिकाणी नक्कीच अलगकार बालिका, अलगकार बाळ ज्यांच्या अलग आज आहेत त्यांच्या अलग ऐका. आणि अशा अलग तुम्ही परत परत ऐकल्यात तर तुम्ही आणखीन चांगल्या अलग करू शकाल, लिहाल याची खात्री आहे. पण खरंच आहे, खऱ्याचं व्यसन लागलं म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची चोरी करणं हा आणखीन अनैतिक, म्हणजे आधीच व्यसन त्यात तुम्हाला अनैतिक व्यवहार करणं हे चुकीचं आहे, हे सांगण्यात तुमची अलग भावली आवडली. चला तर वळूया 5 ऑक्टोबर 2025 प्रयोग क्रमांक 173 मधील आणि 5व्या वर्षातील पहिल्याच कार्यक्रमातील शेवटच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले हेमुकुल या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलगकार हेमंत कुलकर्णी मुलुंड मुंबई यांनी. अलगकार हेमंत लिहितात, आता तोच गेला म्हटल्यावर जगून तरी काय करायचं असा विचार करून ते बेडून उठून धावत सुटली. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या विहिरीत जाऊन आपला जीव देण्यासाठी म्हणून विहिरीपर्यंत पोहोचली. विहिरीत वाकून बघताच तिला तिच्या डोळ्यांच्या प्रतिबिंबामध्ये तिचा भाऊ दिसला आणि जणू तो तिला म्हणत होता, ताई ताई मी माझं वचन पूर्ण करून मातृभूमीच्या तुझे सुद्धा पान फेडले. नाही का ग, आता डोळ्यांच्या रूपाने का होईना, मला तू जपणार नाहीस का? ओ हो हो हो हो हो, अलगकार हेमंत 10 पैकी 20 गुण तुम्हाला या अलगला, म्हणजे अलग ऐकेपर्यंत, अलग वाचेपर्यंत, अलग पुढे जाईपर्यंत मला केवळ असं वाटत होतं की ही आत्महत्याग्रस्ताची अलग आहे, पण ही राष्ट्रनिष्ठेची अलग आहे, ही आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्यांची अलग आहे, ही त्यांच्या आत्महत्या करताना सकारात्मक विचार कसा मनात आणावा त्याची अलग आहे, ही अवयवदानाचे महत्व सांगणारी अलग आहे, नेत्रदानाचे महत्व सांगणारी अलग आहे. म्हणजे एकाच दगडामध्ये तुम्ही अनेक पक्षी मारलात. आजपासून मी तुमचं प्रचंड फॅन झालो आणि तुम्ही सुद्धा उत्तम अलक लिहिताच नेहमी, पण आता तर अतिउत्तम अलक लिहायला लागलात, अलकोत्तम त्या ठिकाणी तुम्हाला म्हणायला पाहिजे. इतक्या सुंदर अलक तुम्ही लिहिताय, आजची अलक खरंच मला प्रचंड भावली, आणि खास करून आता डोळ्यांच्या रूपाने का होईना, मला तू जपणार नाहीस का, हे वाक्य केवढं सुंदर आहे आणि काय भाव आहे त्या वाक्यामध्ये. वा वा वा, अलगकार हेमंत हेमुकुळ हे नाव तुम्ही अगदी व्यवस्थित घेतलंय, तुमचं करावं तेवढं कौतुक. अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच आपले सगळे अलगकार मित्र एकापेक्षा एक जबरदस्त अलग लिहितात आणि मला कौतुक वाटतं की मी त्या अलग त्या ठिकाणी ऐकवतो आणि तुमची शाबासकी मिळवतो. अलकप्रेमी रसिक श्रोते, पुढील आवाज 107.8 FM एकापेक्षा एक सुंदर कार्यक्रम असतात, ते ऐकत राहा. आनंदी राहा, आनंद लुटा.

झाला विकास. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज. ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते. मागच्या सत्रात आपण ब्रह्मकुमारी संस्थेच्या उषा दीदी यांनी सांगितलेल्या 5 कसौटी म्हणजेच 5 गोष्टी ऐकल्या आणि त्यातील 2 मान्यता ज्या आपल्या परमेश्वराबद्दल आहेत त्या मान्यता त्या 5 कसोटींवर कसून पण बघितल्या आणि काय सत्य आहे ते आपल्या लक्षात आले. पहिले म्हणजे प्रकृती परमेश्वराची रचना आहे. प्रकृतीला परमेश्वर मानणे अज्ञान होय आणि आत्माच परमात्मा हम सो सो हम हे अज्ञान आहे, कारण आत्मा परमात्म्याची संतान आहे. हे सत्य आपल्या लक्षात आले. आता ऐकूया तिसऱ्या मान्यते.

नाही. चौथी गोष्ट, आपण काय म्हणतो, परमेश्वर कणाकणामध्ये व्यापक आहे, कुठे नाही आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तूच तू. परंतु काय हे सत्य आहे? खरच परमेश्वर सगळीकडे आहे. आता जसं आपण कोणाला म्हणतो गाढवच आहेस रे, मग कसं वाटतं? त्या व्यक्तीला थोडं तरी अपमानास्पद वाटत असेल ना. आणि परमेश्वराला आपण म्हणतो तू दगडाधुंड्यांमध्ये माणसांमध्ये आहेस, मग काय हे त्या सर्वोच्च शक्तीचे, त्या जगत नियंता परमात्म्याचा अपमान नाहीये का? जर समजा ईश्वर सगळीकडे आहे, तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, म्हणजेच माणसामध्ये आत्मा पण आहे परमात्मा पण आहे, मग एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो, मग हे कर्म कोणाचं, आत्म्याचं की परमात्म्याचं? काय बोलणार? चला आत्म्याचं म्हणूया. जर हे कर्म आत्म्याचं आहे, मग त्यावेळी त्याच्या आतमध्ये असलेला परमात्मा काय करत होता? तो त्या व्यक्तीला हे वाईट कर्म करण्यापासून सोडवू शकत नाही का? जसं तुम्ही घरात बघता, मुलं भांडण करत असतील, मारपीट करू लागली, तर आई वडील काय करतात? बघत बसतात का? सोडवतात ना? अरे काय करताय, का भांडताय, तो तुझा मोठा भाऊ आहे, असं सांगतो ना, समजावतो ना आपण. मग जर परमेश्वर हा आपला मातपिता आहे आणि तो आपल्या सगळ्यांमध्ये विराजमान आहे, मग माणूसच माणसाला इतकं मारतोय, वाईट कर्म करतोय, आणि त्याच्या आतमध्ये असलेला परमेश्वर फक्त बघतच आहे? आपण तर म्हणतो परमेश्वर दयेचा सागर, करुणेचा सागर, प्रेमाचा सागर आहे. मग खरंच वास्तविकतेमध्ये त्याच्यामध्ये ना दया आहे, ना करुणा आहे, ना प्रेम आहे असं म्हणावं लागेल. कारण जर माणसात परमात्मा आहे आणि माणूस असं मारत आहे, एकमेकांना वाईट कर्म करत आहे, मग कुठून आला दया, कुठे गेली करुणा, कुठे आहे प्रेम? पण महिमा तर वास्तविक त्या व्यक्तीने तसं कर्म केलं असेल तेव्हाच होते ना. आणि परमेश्वराने खरंच ही कर्तव्य केलेली आहेत, म्हणून तर त्याची महिमा आहे, त्याचं इतकं गायन आहे की तू करुणेचा सागर, प्रेमाचा सागर, दयेचा सागर असं म्हणतात. मग तो सर्वत्र आहे तर मनुष्य इतकं वाईट कर्म करत आहे आणि परमेश्वर काहीच नाही बोलणार, थांबवणारही नाही, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या परमेश्वराला काही अर्थच उरत नाही. तुम्ही ऐकलं असेल ना आपण काय म्हणतो, तो वरचा सर्व बघत आहे, त्याच्यापासून काहीही लपू शकत नाही. ऐकलंय ना असं? म्हणतो ना आपण असं? मग चुकून पण कधी असं म्हणतो का आपण, तो जो सगळ्यांमध्ये इथे परमेश्वर विराजमान आहे तो बघतोय म्हणून? अज्ञानतेमध्ये पण आपण काय म्हणतो, तो वरचा तो सर्व बघतोय, म्हणजेच परमेश्वर कुठे वरती आहे आणि म्हणून त्याची काय महिमा आहे? गायन आहे ना एक, ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा काम, ऊंचा तेरा धाम, ऊंचे ते ऊंचा भगवन आहे की नाही? कारण त्याचं नावच इतकं मोठं आहे, त्याचं कर्तव्यच इतकं उच्च आहे की ते कोणीही धर्मात्मा, संतात्मा, महानात्मा नाही करू शकत, ते कर्तव्य फक्त परमात्मा करू शकतो. आणि म्हणूनच असं म्हणतो आपण, ऊंचे ते ऊंचा भगवन. बरं, इथे घेते मी एक छोटासा ब्रेक, पुन्हा परत येत आहोत

0: नमस्कार, आप उन्हें कटाए रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमसे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण परमेश्वराची जी महिमा आहे ती ऐकली। ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा काम, ऊंचा तेरा धाम, ऊंचे ते ऊंचा भगवन। मग तो वरती आहे। आपण चुकूनही असं कधी म्हणतो का, माणसांमध्ये असलेला तो परमेश्वर बघून घेईल? आपण म्हणतो तो वरचा बघून घेईल। मग जर तो इथे कुठे आहे, तर मग जी धर्मग्लानीची वेळ आहे, जे आपण भगवद्गीतेमध्ये ऐकलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची अतिग्लानी होते तेव्हा तेव्हा परमेश्वर अवतरित होतो। मग तो जर इथेच सर्वत्र आहे तर तो येणार कुठून? मग आणि इतकं अधर्म आहे, मग कोण येणार आणि कोण अधर्माचा विनाश करणार? तो तर इथेच आहे ना। अजून एक गोष्ट सांगते, ज्या प्रकारे प्रकृतीमध्ये पण विशेषता आहे स्वतःचे गुण ट्रान्सफर करण्याची, जसं अग्नीमध्ये लोखंड ठेवा तर लोखंड पण काय होतं, लाल होऊन जातं आणि गरम होऊन जातं, म्हणजे अग्नीचा तो गुण त्या लोखंडामध्ये येतो। मग प्रकृती जर आपले गुण ट्रान्सफर करू शकते, मग परमात्मा तो जो सर्व गुणांमध्ये अनंत आहे आणि त्याचे गुण आपल्यामध्ये ट्रान्सफर नाही का होणार? जर तो आपल्यामध्ये आहे विराजमान, मग त्याचा आपल्यामध्ये असण्याला अर्थच काय जर आपल्यामध्ये एकही गुण नाही? आज जर माणूस

त्याच्या संगतीत राहिला तर त्याला त्याच्या संघाचा रंग लागतो, हे तर तुम्हाला माहित असेल. माणसाचं जाऊ देव, पण पशु पक्ष्यांचा पण तसंच आहे, त्यांना पण रंग लागतो संगतीचा. एक गोष्ट आठवते, ती सांगते. एक शिकारी जंगलामध्ये पोपट पकडून घेऊन आला आणि बाजारात जाऊन त्याने ते विकले. एक पोपटाला महात्म्याने आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि दुसऱ्या पोपटाला एक बदमाश चोर आपल्या अड्ड्यावर घेऊन गेला. काही दिवसांनी असं बघितलं गेलं की जो पोपट महात्म्यांनी आपल्या आश्रमावर नेला होता तो राम राम बोलू लागला, आरती गाऊ लागला, भजन गाऊ लागला. आणि जो पोपट बदमाश चोराने आपल्या अड्ड्यावर नेला होता तो सकाळी सकाळी शिव्या देऊ लागला. बघा संगतीचा रंग. मग तसंच परमात्मा जर सर्वत्र विराजमान आहे आणि तो तर सर्व गुणांमध्ये अनंत आहे, मग त्याचा कोणता तरी गुण आपल्या माणसांमध्ये दिसायला नको? कुठला तरी गुण, त्याचा रंग आपल्याला लागलाय का? आणि मग ही गोष्ट जी शास्त्रामध्ये म्हटली आहे की परमेश्वर सर्व व्यापक आहे, कणाकणामध्ये आहे, मग हे काही चुकीचं आहे? नाही, चुकीचं नाही, पण बरोबर पण नाही. मग सत्य काय आहे? सत्य म्हणजे आपण समजून घेऊया. जसं पूर्वीच्या काळी ऋषी मुनी जेव्हा तपस्या करत होते आणि त्यांनी त्या तपस्येच्या शक्तीने येणाऱ्या कळीकाळाला म्हणजे कलियुगाला पाहिलं होतं की कितीतरी घोर पापाचाराचं युग येणार आहे आणि खूप वाईट पाप कर्म ह्या सृष्टीवर मनुष्य करणार आहे आणि मनुष्य आत्म्यांना त्या पाप कर्मापासून वाचवण्यासाठीच शास्त्रांमध्ये अशी गोष्ट लिहिली गेली की हे मानवा, तू जर वाईट कर्म करत असशील, पाप कर्म करत असशील, तर असं समजू नको की तुला कोणी बघत नाही. परमेश्वर सर्वत्र आहे, तो तुला बघत आहे. म्हणजेच माणसाला ह्याची भीती राहील की परमेश्वर मला पाहत आहे आणि मग जो कोणी वाईट कर्म करेल त्याचा बचाव तरी होईल, यासाठी शास्त्रामध्ये अशी गोष्ट लिहिली. चला आणखीन एक गोष्ट पाहूया. घरामध्ये एक छोटंसं मूल असतं, सारखं सारखं जर ते बाहेर जात असेल तर आई काय करते? आई त्याला दरवाजापर्यंत घेऊन जाते आणि काय म्हणते, बाबा बाहेर कुत्रा आहे आणि तो जर तू बाहेर गेलास ना तर तो तुला उचलून घेऊन जाईल. ही भीती त्या मुलाच्या मनात टाकते, ज्यामुळे तो मुलगा काय करेल, बाहेर जाणार नाही, आताच खेळत राहील आणि आईचंही त्याच्याकडे लक्ष राहील, ज्यामुळे त्याची सुरक्षा होईल. परंतु मग तो मुलगा काय करतो, असाच रांगत रांगत दरवाजापर्यंत जातो, कुत्र्याला बघितलं की घाबरतो आणि परत आत येतो, पण सुरक्षित तरी राहतो की नाही? अगदी अशा प्रकारे ऋषी मुनीने पण ही गोष्ट सांगितली, खूप शुभ भावना ठेवून, की मानवा जेव्हा तू वाईट कर्म करशील तर परमेश्वर तुला बघत आहे, ज्यामुळे मनुष्यामध्ये ही भीती राहील आणि तो वाईट कर्म करणार नाही. आणि ह्या शुभ भावनेमध्येच त्यांनी शास्त्रामध्ये अशी गोष्ट लिहिली आहे. परंतु आपण त्या मुलाचंच बघूया, तो मुलगा थोडा मोठा झाला आणि त्याच्यानंतर त्याला असं बोला बघू तुम्ही की तू बाहेर गेलास तर तुला कुत्रा उचलून घेऊन जाईल. 4-5 वर्षाचा मुलगा असेल, त्याला असं बोलून बघा तो काय म्हणेल पाहूया आपण, पण एका ब्रेक नंतर. घेते एक छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप एकताइत रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण छोट्या मुलाची गोष्ट बघत होतो की आई त्या मुलाला भीती बसावी म्हणून काय करते, बाहेर जाशील तर कुत्रा उचलून घेऊन जाईल। पण तोच मुलगा चार पाच वर्षाचा झाला आणि त्याला असं आपण सांगा, तो काय म्हणेल? हसेल, आईला म्हणेल तुला इतकंही माहिती नाही, कुत्रा थोडीच उचलून घेऊन जातो। आणि तो स्वतः बाहेर जाईल आणि त्या कुत्र्याचं पिल्लू घेऊन आत घरी येईल, बरोबर ना? आणि म्हणेल पण आईला, बघ मी कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलो। म्हणजेच काय, त्याला भीती उरलेली नाही। आता थोडा समजूतदार झाला ना तो, थोडा मोठा झाला, मग त्यामुळे ती भीती त्याला उरली नाही। अगदी अशा प्रकारे जी गोष्ट ऋषी मुनींनी माणसाला सांगितली होती अज्ञानामध्ये, माणसाने पण ते सत्य मानून त्याप्रमाणे ते आचरण करत होते। पाप कर्म, वाईट कर्म करत नव्हते। कोणी म्हटलं जरी की परमेश्वर तुला बघत आहे तर त्यांना त्याची भीती होती, ते मानायचे, हो परमेश्वर मला बघत आहे, मी हे वाईट कर्म नाही करणार। अगदी माणसं असंही म्हणतात ना की मी बाबा पोरबाळवाला आहे, संसारी माणूस आहे, मला समाजात राहायचं आहे, सन्मानपूर्वक जीवन जगायचं आहे, हे वाईट कर्म मी नाही करणार, म्हणतात ना लोक असं। आज तर विज्ञानाच्या युगामध्ये मनुष्याने खूप प्रगती केली, खूप समजूतदार झाला आहे, त्यामुळे कोणी त्याला आठवण जरी करून दिली की का हे वाईट कर्म करत आहे, थोडी तरी भीती ठेव, परमेश्वर तुला बघत आहे, तेव्हा काय म्हणतात? परमेश्वर जर बघत आहे तर यावे त्याने आणि मला सोडवावे ह्या पाप कर्मातून। त्याला काहीच भीती राहिलेली नाही। बघा ह्या कलियुगाचा हा प्रभाव, आज मनुष्य किती वाईट कर्म करत आहे। आणि त्यामुळे शास्त्रामध्ये ही गोष्ट लिहिली होती की मनुष्याची वाईट कर्मापासून, पाप कर्मापासून सुरक्षा व्हावी या हेतूने लिहिली होती। खूप शुभ भावना होती त्यामागे। आपण असं म्हणू शकतो की हे भावनात्मक सिद्धांत आहे की परमेश्वर सर्वत्र आहे। याचा अर्थ असा होत नाही की तो सगळीकडे व्यापक आहे। हा एक भावनेतून, एका शुभ भावनेतून, एका चांगल्या गोष्टीसाठी लिहिलंय की मनुष्याने वाईट कर्मापासून बचाव हवा त्याचा म्हणून। आता पाचवी गोष्ट, आपण काय मान्यता आहे परमेश्वराबद्दल? की तो निराकार आहे, ना रूप आहे ना आकार आहे। मग ह्या सृष्टीमध्ये नाव, रूप, आकार अशी कोण आहे नाही, अशी कोणती गोष्ट आहे का? आता जसं हवा, जी आपण पाहू शकत नाही पण नाव आहे ना हवा। अगदी चित्रकार पण जेव्हा चित्र काढतो त्याच्यामध्ये हवा दाखवू शकतो की नाही सांगा? दिसत नाहीये पण दाखवू शकतो ना, म्हणजे तिला आकार देऊ शकतो हवेला।

त्याच्यामध्ये तो अशी एकदम भरभर वाहणारी हवा दाखवू शकतो की नाही. आणि चित्राला बघून तुम्ही पण म्हणाल, हो खूप जोरात वारे वाहत आहेत. आणि शांत अशी प्रकृती दाखवायची असेल, हवाच नाही चालली आहे, तेव्हा काय दाखवणार? एकदम सरळ उभं राहिलेलं झाड, एकही पत्ता हलत नाही, हे पण तो आपल्या चित्रामध्ये टाकू शकतो की नाही? म्हणजे चित्र बघून आपण ठरवू शकतो की हवा कुठे तेज आहे आणि कुठे हवा नाहीये, प्रकृती एकदम शांत आहे, म्हणजे हवेला आकारही देऊ शकतो. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की हवा दिसत नसली तरी तिचं एक नाव आहे ना, हवा, आणि त्याला चित्रामध्ये आकारही देऊ शकतो. मग जेव्हा चित्रकार चित्रामध्ये टाकू शकतो, तर जो परमात्मा तो स्वतःचं नाव, रूप आणि आकार नसेल असं होईल का? त्याचंही नाव आहे, स्वरूप आहे. पण निराकार या अर्थाने बोललं आहे की मनुष्यासारखं काही नावरूप नाही. त्याचं नाव आणि स्वरूप हे मनुष्यापासून निराळं आहे. ते कोणतं आहे? जसं मनुष्याचे पिता मनुष्यासारखे असतात, म्हणजे दोन हात, दोन पाय, नाक, डोळे, असं शरीराची रचना सांगितली. पक्ष्यांचे पिता पक्ष्यासारखे, म्हणजेच पंख असलेले, चोच असलेले, आकार सांगतोय आपण. जसं मनुष्याचा आकार मनुष्याप्रमाणे, पक्ष्यांचा आकार पक्ष्यांप्रमाणे. मग आत्म्याचा पिता कसा? आत्म्यासारखाच ना, परमात्मा तो. कसा? आत्मा कशी आहे? तुम्ही पाहू शकता तुमची आत्मा? सूक्ष्म आहे ना. आपण म्हणतो याचा आत्मा गेला, तेव्हा जाताना आपण पाहतो का? ती एक सूक्ष्म शक्ती आहे ना, प्राणशक्ती, ऊर्जा आहे, चैतन्य शक्ती. पण आहे ना ज्योती बिंदू म्हणतो आपण, ज्योती म्हणजे लाईट, बिंदू, पॉइंट. मग तसेच परमात्मा पण आहे. जसे माणसाचे पिता माणसाच्या आकाराची, पशुचे पिता पशुसारखे, पक्ष्यांचे पिता पक्ष्यांच्या आकाराचे, म्हणजे तसा आकार असलेले, तसे आत्म्याचे पिता ज्योतिबिंदू. मग आत्म्याचं स्वरूप आहे ज्योतिबिंदू. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा कोणी प्राण सोडतो तेव्हा काय म्हणतो? ज्योत त्याची मालवली. आणि त्याच्यासमोर एक ज्योत पण आपण जागृत ठेवतो. परमात्मा असाच आत्म्याप्रमाणे ज्योतिपुंज आहे. जेव्हा व्यक्ती शरीर सोडतो तेव्हा काय म्हणतात? की ज्योत होती आणि ती मालवली. मग जसं आत्म्याचं स्वरूप आहे तसंच परमात्म्याचं स्वरूप ही काय आहे? ज्योती बिंदू. परंतु परम आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परम म्हणजे काय? साईज मध्ये एकदम असं खूप मोठं, मोठी महाज्योती म्हणजे खूप मोठी असं नाही, तर पॉवरच्या, शक्तीच्या मानाने परम, श्रेष्ठ. कारण आत्म्याची शक्ती आता बॅटरी जशी लो झाली आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये अवगुण आलेत. पण परमात्मा हा कुठल्या चक्रात येत नाही. जसं आपण आत्मे येतो, जन्म मरण, कर्म कर्मफळ संबंधी, पण परमात्मा हे सगळ्यांपासून निराळा आहे. ऐकलं ना आपण? मग त्या ह्याने परम, सर्वश्रेष्ठ. साईजने मोठा नाही, तो तसाच पॉइंट ऑफ लाईट आहे, ज्योतिबिंदू आहे. अजूनही आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊयात, पण पुढच्या भागात.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता. पुणेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: आपला विकास। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
1: कभी हमने नहीं सोचा था ऐसा दिन भी आएगा, पानी में आग लगेगी, पत्थर भी पिघल जाएगा। देखो तुमसे अच्छा कौन है। कभी हमने नहीं सोचा था ऐसा दिन भी आएगा, पानी में आग लगेगी, पत्थर भी पिघल जाएगा। देखो तुमसे अच्छा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद घेऊन रहा.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: निर्देशन मॉरिस लाजरस, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, निर्माण और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग।
1: गली गली तो आवाज हजारा, प्रत्येक घर अपनी गणना करवना, मिलून लिहुया उद्या नवीन अध्याय, अपनी जनगणना अपला विकास।
2: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.